0: यात्रां कुर्वन्तः आसन् नौकायां प्रायः पञ्चदशतः विंशति पर्यन्तं जनाः आरूढाः आसन् उत्तमचिकित्सायै अन्ये सप्त जनाः अन्यस्मिन् चिकित्सालये प्रेषिताः उपराष्ट्रपतिना सीपी राधा कृष्णन वर्येण तथा प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना च अस्यां नौका दुर्घटनायां जनहानिं प्रति दुःखं प्रकटितवन्तौ संस्कृतवार्तायाः संस्करणमिदम् इदानीम् आकाशवाणीतः प्रसार्यते
1: विशदवृत्तान्ताय एक्स् माध्यमे @AIRNewsAlerts इत्यनुगच्छन्तु यूट्यूब् मञ्चे च न्यूज़ आन् AIR ऑफिशियल वाहिन्याः अनुग्राहकाः भवन्तु
0: बिम्स्टेक सदस्य देशानां गृहमन्त्रिणां प्रथमं सम्मेलनं नवदिल्ल्यां दिल्ली घोषणायाः स्वीकरणेन सम्पन्नम् अस्मिन् घोषणापत्रे बिम्स्टेक सदस्य देशैः आतंकवादं समेत्य सर्वप्रकारकस्य आतंकवादस्य तथा आतंकवादं पोषकस्य हिंसात्मकस्य उग्रवादस्य च कट्वालोचना कृता घोषणापत्रे सदस्य देशैः संयुक्त राष्ट्र चार्टर इत्येतस्य अन्ताराष्ट्रिय विधेः च अनुसारेण समग्रतया निरन्तरं च प्रयत्नैः आतंकवादस्य तथा हिंसात्मकस्य उग्रवादस्य च निवारणं प्रतिरोधः समूलोच्छेदनं च कर्तुं स्वसंकल्पः पुनरुक्तः सदस्यदेशैः संयुक्तराष्ट्रसंघस्य अधिकारपत्रस्य अन्ताराष्ट्रिय विधेः च अनुरूपं व्यापकतया निरन्तरं च प्रयत्नं कृत्वा आतंकवादस्य तथा आतंकवादं प्रोत्साहयतः हिंसात्मकस्य उग्रवादस्य निवारणं प्रतिरोधः उन्मूलनं च कर्तुं स्वकीयः संकल्पः पुनः दृढीकृतः पुरुष क्रिकेट क्रीडायां भारतम् अद्य हैदराबादे चतुर्थे विंशति प्रतिविंशति अन्ताराष्ट्रिय प्रतिस्पर्धायां वेस्टइंडीज दलं सम्मुखीकरिष्यति एषा स्पर्धा भारतीय समयानुसारं सायं सप्तवादने आरप्स्यते इति वार्ताः
2: ಇದು ಆಕಾಶವಾಣಿ ಬೆಂಗಳೂರು
3: ನಾನು ನಿಮ್ಮ ಆಕಾಶವಾಣಿ
4: ಸಂಗೀತವೇ ನನ್ನ ದೇವರು ಚಪ್ಪಾಳೆ ನನ್ನ ಉಸಿರು
3: ನಂಗೀಗ 90ರ ಸಂಭ್ರಮ
4: ಈ ನಿಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯನ್ನು ಮರೆಯಲಾಗದು
3: ದೇಶಕ್ಕೆ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದ ಸುದ್ದಿ ನನ್ನಿಂದಲೇ ಮೊದಲು ಹೊರಬಿದ್ದದ್ದು
4: ಭಾರತಾಂಬೆ ನಿನ್ನ ಜನ್ಮದಿನ ಭಾರತೀಯರ ಶೌರ್ಯ ಮೆರೆದ ದಿನ
3: ಗಾಂಧಿ ಸುಭಾಷರು ನೆಹರು ಅಂಬೇಡ್ಕರರು ಕುವೆಂಪು ಟ್ಯಾಗೂರರು ಬೇಂದ್ರೆ ರಾಜಕುಮಾರರು ನನ್ನೊಡಲಲ್ಲಿ ನುಡಿದವರು
5: ಇಲ್ಲಿ ಯಾವುದೋ ಒಂದು ಸಮಾರಂಭದಲ್ಲಿ ಅಭಿಮಾನಿಗಳನ್ನ ಉದ್ದೇಶಿಸಿ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳಿದೆ ನಾನು ನನಗೆ ನಾನು ದೇವರು ಕಂಡಿದ್ದೀನಿ ನೀವೆಲ್ಲ ಒಪ್ಪುಗೊತ್ತೀರ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರುಗಳಿಗೆಲ್ಲ ಆಶ್ಚರ್ಯ ಹೇಳಕ್ಕಾಗಲ್ಲ ಮನುಷ್ಯ ಕಂಡಿದ್ರು ಕಂಡಿರಬಹುದು ಅಂತ ಆವಾಗ ಅವ್ರನ್ನೆಲ್ಲ ನೀವೇ ನೋಡಿ ನನ್ನ ದೇವರುಗಳೆಲ್ಲ
3: ಸಂಗೀತಕ್ಕೆ ತವರಂತೆ ನಾನು ಮನೆ ಮನೆಯ ಗಡಿಯಾರ ನಾನು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಮಾಹಿತಿ ಹಿರಿಯರಿಗೆ ಸಾರಥಿ ರೈತರಿಗೆ ಮಿತ್ರ ಸೈನಿಕರಿಗಂತೂ ಆಪ್ತ ಮಿತ್ರ ಸುದ್ದಿ ಹೊತ್ತು ತರಲು ನಾನೇ ಅಧಿಕೃತ
4: ಹೀಗೆ ಸಾಗಲಿ ನಮ್ಮಿ ಪಯಣ ಹಾಡಿನಲ್ಲಿದ್ದು ಸಸರರ ಗಗನ
3: ನಿಮ್ಮ ಸಂಗಾತಿ ಈಗ 90ರ ಕಿಶೋರನು ನಿಮ್ಮ ಆಕಾಶವಾಣಿ ನಾನು

0: ಒಂದು ವರ್ಷ 10 ಕಡ್ಡಿ ಆಯ್ತು, ಒಂದು ವರ್ಷ 15 ಆಯ್ತು, ಒಂದು ವರ್ಷ 20 ಆಯ್ತು, ಒಂದು ವರ್ಷ 25 ಆಯ್ಕೊಂಬಂದು 10 ವರ್ಷ ತಗೊಳ್ಳು ಆಯ್ಕೆ. 10 ವರ್ಷದ ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸ್ಬಿಟ್ರು ತಾಯಿನು. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಪಾದಕ್ಕೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡ್ತಾರೆ, ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳೂ ಕೂಡ. ಅದಕ್ಕೆ ಆಯ್ತಪ್ಪ ಚೆನ್ನಾಗಿ ಓದ್ಬಿಡಿ, ನಿಮ್ಮ ತಂದೆ ತಾಯಿಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಸಂತೋಷ ಸಿಗ್ತದೆ, ತಂದು ಚೆನ್ನಾಗಿ ಓದಿ ಅಂತ ಮಕ್ಕಳಿಗೂ ಮುದ್ದಾಡಿ ಹೇಳ್ತೀನಿ.
1: ಕನ್ನಡ ರತ್ನ ಭಂಡಾರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಸಾಲುಮರದ ತಿಮ್ಮಕ್ಕ ಅವರ ಧ್ವನಿ ಆಲಿಸಿದಿರಿ.
2: ಆಕಾಶವಾಣಿ ಇನ್ನೀಗ ಸಂಸ್ಕೃತದಲ್ಲಿ ವಾರ್ತಾ ಪ್ರಸಾರ.
3: ಸಂಪ್ರತಿ ವಾರ್ತಾ ಶ್ರೂಯಂತಾಂ ಪ್ರವಾಚಿಕಾ ನಿಧಿ ಝಾಃ. आदौ मुख्याः वार्ताः. केन्द्रीय मन्त्रिमण्डलस्य महती स्वीकृतिः. 11.40 लक्ष परिमितेभ्यः रेल कर्मचारिभ्यः 78 दिनानां पारितोषिकम् अनुमोदितम्. राष्ट्रिय सामाजिक सहायता कार्यक्रमः च 31-2000 वर्ष पर्यन्तं विस्तारितः. वित्तीयक्षेत्रे मन्त्रिमण्डलस्य ऐतिहासिकः निर्णयः. सूक्ष्म लघु मध्यम उद्यमानां नूतन उद्यमानां च संवर्धनाय IDBI बैंक संस्थायाः रणनीतिक पुनर्संरचनायै मन्त्रिमण्डलस्य स्वीकृतिः. जागतिक ज्ञान सांस्कृतिक आदान प्रदानेषु भारतस्य ऐतिहासिकम् अवदानम् अद्य प्रधानमन्त्रिणा नरेन्द्र मोदिना सप्रश्रयं समुद्घोषितम्. भारत कैनडा देशयोः रणनीतिक सहभागितायाः नूतनः अभ्युदयः. वाणिज्य ऊर्जा रक्षा शिक्षा क्षेत्रेषु परस्पर सहयोगस्य दृढीकरणाय संकल्पः. अपि च हैदराबाद नगरे अद्य भारत वेस्ट इंडीज दलयोः 4th T20 अन्ताराष्ट्रिय सम्मुखीकरणं भविष्यति. अथ वार्ताः विशदीकृत्य. उत्कृष्ट प्रदर्शनाय 40,000+ रेल कर्मचारिणः 78 दिनानां वेतनातुल्यम् उत्पादकता सम्बद्ध पारितोषिकं लप्स्यन्ते. मन्त्रिमण्डलस्य निर्णयं श्रावयता अश्विनी वैष्णवेन प्रोदीरितं यत् पर्वणः प्राग् दीयमानम् एतत् पारितोषिकं कर्मचारिणां कार्यप्रेरणाम् उत्कर्षयिष्यन्ति.
4: रेलवे के करीब 11,40,770 कर्मचारियों के लिए परफॉर्मेंस लिंक्ड बोनस, 78 दिनों का बोनस आज कैबिनेट ने अप्रूव किया. ये दीपावली का उपहार है रेलवे के सभी कर्मठ कर्मचारियों के लिए जो दिन रात मेहनत करते हैं. करीब 2,009 करोड़ रुपए का टोटल बोनस है.
3: केंद्रीय मंत्रिमंडलेन राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम से आगामी 5 वर्षाणां कृते 28,43,50 कोटि रूप्यकाणां व्ययेन विस्तारः स्वीकृतः. अनेन दिव्यांगजन पेंशन राशिः वर्धिता. दिव्यांगतायाः मानदंड सीमा 80% न्यूनीकृत्य 40% यावत् विहिता. तथा हि न्यूनतम वयः सीमा जन्मतः एव निर्धारिता इति सूचना मंत्रिणा अश्विनी वैष्णवेन समाख्यातम्.
4: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27 लाख दिव्यांगजन लाभार्थी होंगे. टोटल लाभार्थियों की संख्या बढ़ के करीब 3,20,00,000 हो जाएगी.
3: केन्द्रीय मन्त्रिमण्डलस्य महती स्वीकृतिः. IDBI बैंक संस्थायाः रणनीतिक पुनर्संरचना च निर्णीता. मन्त्रिमण्डलस्य उपवेशनानन्तरं नवदेहल्यां वार्ताहरान् सम्बोधयन् सूचना प्रसारण मन्त्रिणा अश्विनी वैष्णवेन समाख्यातं यत् देशस्य सूक्ष्म लघु मध्यम उद्यमानां तथा नूतन औद्योगिक उपक्रमाणां समभ्युदये अस्याः संस्थायाः महती भूमिका वर्तते. प्रधानमन्त्रिणा श्रीनरेन्द्रमोदिना अद्य प्रतिपादितं यत् देशस्य सभ्यता यात्रा शतकानां सांस्कृतिक विनिमयेन ज्ञानसहभाजनस्य च परम्परया निरूपिता वर्तते. ವಿಶ್ವೇ ಭಾರತ